0: ऐकणे साठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: सोनेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: आप सुन रहे हैं रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आप...

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या। आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आज सुरुवातीला जी धून आपण ऐकली त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या वाद्यांविषयी डॉक्टर स्मिता सोहनी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर श्रोते हो, स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता सोहनी यांचं तसंच सर्व श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो।
1: धन्यवाद।
0: आज आपण जाणून घेणार आहोत सतार या वाद्याबद्दल।
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि ऋषी, मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर सतार म्हणजे आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट किंवा तंतुवाद्य। याच्यामध्ये अनेक तारा असतात, पण आपण अजून एक तारी म्हणजे ज्या वाद्याला फक्त एक सिंगल तार आहे याची माहिती घेतली नाही। आणि मला वाटतंय की ह्या वाद्यावरचं एक गाणं ऐकून मग आपण पुढे सतारीकडे जाऊया। तर एक तारीवरचं एखादं गाणं ऋषी तुला आता आठवतंय का? ऐकूया का आपल्या श्रोत्यांना?
0: हो नक्कीच। श्रोतो, आता आपली वेळ झाली आजच्या भागातलं पहिलं गाणं ऐकायची। श्रोतो, ते अतिशय सुरेख मराठी गाणं असं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। श्रोतो, वर्षभर काम आणि कष्ट करून वारीचा एक महिना सगळे वारकरी आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर होतात। अनेक मैलांचा प्रवास करून ते शेवटी विठ्ठलापाशी पोहोचतात। या दिवसात ऊन वारा पाऊस सगळं विसरून एकच जयघोषात ते चालत असतात आणि शेवटी त्यांना ते सावळे सुंदर विठ्ठलाचे रूप दिसते। हा दिवस आता सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असं प्रत्येकाला वाटत असतं। जणू काही अमृताचा वर्षाव होतोय की काय असंच वाटत असतं। म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊली पण या दिवसाला आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू असं त्या दिवसाचं वर्णन करतात। या अभंगामध्ये आपल्याला पण तो आनंद, तो साक्षात्कार जाणवतो। माऊलींच्या शब्दांची किमयाच तशी आहे। या अभंगाची भैरवी रागातील अत्यंत लयबद्ध चाल आपल्याला अजूनच आनंद देऊन जाते आणि त्यात लता मंगेशकरांच्या दैवी आवाजाची किमया आपल्याला त्या आनंदाचा अनुभव देऊन जाते। चला तर मग ऐकूयात आपल्या आजच्या भागाचं पहिलं गीत। गाण्याचे बोल आहेत आजी सोनियाचा दिनू।

0: ताई तुम्ही मगाशी एकतारी शब्द वापरलात, त्या एकतारीची खासियत श्रोत्यांना सांगाल का?
1: हो जरूर. एकतारीमध्ये पहा, एकच सूर बॅकग्राऊंडला वाजत असतो, त्यामुळे गाणाऱ्याचा पण कस लागतो बर का. कारण साथीला दुसरं वाद्य किंवा दुसरा स्वर नसतो, पण त्यामुळे गाणारा आणि ऐकणारा त्या सुरात किती तल्लीन होऊन जातो बरं. अजून एक गाणं यातलं आपल्याला श्रोत्यांना ऐकवता येईल, सुरसंगम मधलं प्रभू मेरे अवगुण चितना धरो. ऋषी, हे गाणं ऐकवायचं का आपल्या श्रोत्यांना?
0: हो ताई जरूर. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात आजच्या भागातलं दुसरं गाणं. श्रोते हो, 1985 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो विश्वनाथ यांच्या 1980 सालच्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता? श्रोते हो, 1985 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते सूर संगम. सूर संगम हा चित्रपट विश्वनाथ यांच्या 1980 सालच्या शास्त्रीय हिट तेलुगू चित्रपटाचा
2: रिमेक होता.
0: त्या तेलुगू चित्रपटाचे नाव होते शंकर भ्रमरम. चला तर मग सूर संगम या चित्रपटामधलं हे पुढचं गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. तर गाण्याचे बोल आहेत, प्रभू मोरे अवगुण चित्त ना धरो. चला तर मग ऐकूयात हे पुढील गीत.

0: दिवशी परमेश्वर जसा एकमेव अद्वितीय आहे तसाच तो अनंत रूपांनी सगळीकडे नटलेलाही आहे, नाही का? आता आपण जे गाणं ऐकलं एक तारी या साथीच्या वाद्यांनी वाजवलेलं, आता पुढचं गाणं असं ऐकूया ज्याच्यामध्ये अनेक वाद्य एकत्रितपणे वापरलेली आहेत, म्हणजे तंबोरा, सरोद, सारंगी, जलतरंग, बासरी, तबला, मृदुंग, कीबोर्ड आणि अर्थातच सतार. असं एखादं गाणं ऐकवता येईल का श्रोत्यांना?
1: हो नक्कीच ताई. 1960 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे हमीर रागावर आधारित होते? श्रोतो, 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते कोहिनूर. 1955 साली देवदास सारख्या चित्रपटामध्ये दुःखद भूमिका साकारल्यानंतर दिलीप कुमार हे नैराश्यात गेले आणि त्यांच्या मानसोपचार तज्ञांनी त्यांना हलक्या भूमिका करण्याची शिफारस केली असे म्हटले जाते. अशीच एक भूमिका त्यांनी घेतली, ती म्हणजे कोहिनूर. आपण आता जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे हमीर रागावर आधारित होते आणि ते गाणे गायले होते रफी साहेब यांनी. चला तर मग, कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत मधुबन मे राधिका नाचे रे. ऐकूयात कोहिनूर या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: ताई, आतापर्यंत तुम्ही सताराची खूप छान माहिती सांगितली, अजून तुमच्याकडे काही माहिती आहे का, जसं की ह्याचा उगम कुठून झाला, हे पद्य आलं कुठून, ते कशा पद्धतीने बनवलं जातं, त्या संदर्भात माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो जरूर. देवी सरस्वतीच्या हातातल्या वीणेतून पुढे बदल होत होत सतार जन्माला आली असावी असं एक मत आहे बर का. तसंच अरबस्तानातला तंबूर आणि ग्रीकांच्या पंडोर या वाद्यांशी सुद्धा सतारीचं नातं काही जण जोडतात. 4000 वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमियामधल्या पुतळ्यांवर आणि मुद्रांवर सतारीसारख्या वाद्यांच्या प्रतिमा आढळतात. सध्याच्या प्रचलित 7 तारांच्या सतारीमुळे सप्ततार किंवा सतार अशी पण उपपत्ती मानली जाते. सतारीला असतो एक भोपळा गळा आणि एक लाकडी पोकळ दांडी. ही दांडी वरच्या बाजूला चपटी आणि खालून गोलाकार असते, साधारण 3 फूट लांबीची. या दांडीवर वक्राकार पितळी आणि पंचरसी धातूचे 19 ते 21 पडदे असतात. तारांच्या आधारासाठी हस्तिदंती पट्टी घोडी तसेच स्वरमेलनासाठी म्हणजे सूर जुळवण्यासाठी खुंट्या असं हिची रचना असते. सगळ्या भावभावना व्यक्त करता येतील असं हे वाद्य खूप लोकप्रिय आहे.
0: ताई, सतार वाद्यांबद्दल तुम्ही खूप छान माहिती सांगितली, पण अजूनही माहिती श्रोत्यांना ऐकायला मला निश्चित आवडेल. पण तत्पूर्वी आपण एक छानसं हिंदी गाणं ऐकायचं का श्रोत्यांना?
1: हो जरूर.
0: चला मग श्रोतो, आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं चौथं गाणं ऐकायची. श्रोतो, 1960 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो बंगाली मासिक देशामध्ये प्रकाशित झालेल्या लघुकथेवर आधारित होता? श्रोतो, 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते अनुराधा. हा चित्रपट सचिन भौमिक यांनी लिहिलेल्या लघुकथेवर आधारित होता, जो प्रथम बंगाली मासिक देशामध्ये प्रकाशित झाला होता. आणि त्यांच्या आत्मचरित्रानुसार ही कथा तयार करण्यासाठी त्यांना गुस्ताव फ्लॉबर्ट यांच्या 1857 कादंबरी मॅडम भोवरी पासून प्रेरणा मिळाली होती. ह्याच चित्रपटापासून 1954 साली फेमिना मिस इंडिया हा किताब मिळालेल्या लीला नायडू यांनी त्यांची हिंदी चित्रपटसृष्टी मधली कारकीर्द सुरू केली. चला तर मग ऐकूया गाण्याचे बोल आहेत, सावरे सावरे काहे मोसे, अनुराधा या चित्रपटामधला.

0: काही तुम्ही खूप सुरेख माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहे. सतारे त्याचा उगम कुठून झाला, ते बनवलं कसं जातं, संद्रा माहिती सांगितली. तर ज्यांनी हिंदुस्थानामध्ये सतारा अशी वाजवलेली आहे त्याच्यापैकी महान व्यक्ती कोण आहेत, थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना द्याल का?
1: हो जरूर. आणि ऋषी पंडित रविशंकर यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. अल्लाउद्दीन खान यांच्याकडून प्रदीर्घ तालीम घेतलेले पंडित रविशंकर यांनी सतारीला जगात सगळीकडे नेऊन पोचवलं. एवढंच नाही तर धरती के लाल, काबुलीवाला, अनुराधा, मीरा आणि ॲटनबरोने बनवलेला गांधी अशा अतिशय सुप्रसिद्ध सिनेमांना पंडित रविशंकर यांनी संगीत सुद्धा दिलंय. बर का ऋषी, पंडित रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेलं मीरा या चित्रपटातलं एखादं प्रसिद्ध गीत ऐकवतोस का?
0: नक्कीच. श्रोतो आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं पाचवं गाणं ऐकायची. श्रोतो 1989 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामुळे कोणत्या गायिकेला आधुनिक भारताची मीरा म्हणून संबोधले जाऊ लागले? श्रोतो 1989 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मीरा. हा चित्रपट मीरा या हिंदू संत कवयित्रीच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटामधले एक गाणे सोडले तर बाकी सगळी गाणी ही ज्या गायिकेने गायली आहेत त्या गायिकेचे नाव होते वाणी जयराम. या चित्रपटामध्ये मेरे तो गिरधर गोपाल या गाण्यामुळेच वाणी जयराम यांना आधुनिक भारताची मीरा म्हणून संबोधले जाऊ लागले. आपण आता जे गाणे ऐकणार आहोत ते ह्याच चित्रपटामधले असून वाणी जयराम यांनीच गायले आहे आणि गाण्याचे बोल आहेत जो तुम तोडी पिया. चला तर मग ऐकूयात मीरा चित्रपटामधलं पुढचं गीत.

श्रोते हो, सतार या वाद्य विषयाची अधिक माहिती तसेच 1960 साली प्रसिद्ध झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली बॉक्स ऑफिस वर सेमी ठरला होता, याच्या संदर्भात पण मी सांगणार आहे. पण एका क्षणभर विश्रांती नंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा स्वरसंध्या फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. आम्ही असे गेलो असे आलो. खुश

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
3: डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं सगळ्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा आनंद लुटा। ताई, सत्तार हे जे वाद्य आहे ते शास्त्रीय संगीतातच अधिक खुलते का हो? कारण आपण तीन गाणी जी ऐकली, सावरे सावरे किंवा मधुमन में राधिका गायक किंवा जो तुम तोडी पिया, ही सगळी शास्त्रीय संगीतावरतीच आधारित होती, म्हणून मला हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटला।
3: नाही नाही, असं काही नाही। जरी सतार हे एक स्वतंत्र वाद्य आहे सोलो परफॉर्मन्सचं, तरी सतार हे एक उत्तम साथ देणारं वाद्य पण आहे। आता ओ सजना हेच गाणं पहा ना, एक प्रेमाचा विरह झालेली प्रेयसी वाट बघतीये आणि सतारीच्या साथीवर खुलून येत आहेत लता मंगेशकर यांचे सुरेल स्वर। ऋषी, आपल्या श्रोत्यांना हे गाणं ऐकव ना।
2: नक्कीच। 1960 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला होता? 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते पारख। पारख हा चित्रपट त्या साली बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला होता। आता आपण या चित्रपटामधलं अतिशय लोकप्रिय गाणे ऐकणार आहोत। गाण्याच्या सुरुवातीला काही घरे दाखवलेली आहेत, मुसळधार पाऊस पडत आहे, हिरोईन तिच्या घराच्या दारापाशी उभी राहून हे गाणे म्हणत आहे। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत ओ सजना। ऐकूयात पारख या चित्रपटामधलं पुढचं गीत।

0: ताई आतापर्यंत तुम्ही अध्याय संदर्भात खूप छान माहिती सांगितली. ते बनवतात कसं त्याच्या संदर्भात सांगितलं, त्याचा उगम कसा झाला त्याच्या संदर्भात सांगितलं, शास्त्रीय संगीत त्याच्यामध्ये फक्त वापरलं जातं का, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही श्रोत्यांना खूप छान माहिती दिली. तुम्ही स्वतः म्युझिक थेरपिस्ट आहात, तर सतार हे वाद्य थेरपीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कशा पद्धतीने वापरलं जाते तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, तसंच गायक वादक यांची माहिती करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतली जाते. कसं आहे ना की बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होत असतात. हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे, वाजवणे आणि स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. ज्यांना सतार आवडते त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. तसे हे वाजवायला फारसे सोपे नसलेले वाद्य, यात विशिष्ट बैठक घालून बसणे, दोन्ही हात वापरणे, पुन्हा एका हाताने पडद्यावरती दाब देणे आणि त्याच वेळी दुसऱ्या हाताने तारांचा झंकार करणे अशा गोष्टी असतात. शिवाय सतारीचं वजनही वादकाला तोलावं लागतं. पण ऋषीचा एक फायदा असा आहे की वादकाची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट होते आणि थेरपीमध्ये हे खूप उपयोगाचं ठरतं. पण प्रत्येकाला वाजवायची इच्छा होईलच असं नाही, तेव्हा ऐकायसाठी पण खूप पर्याय आहेत. स्वतः पंडित रविशंकर हे महान जाणकार होते. त्यांनी मॉर्निंग मेडिटेशन रागाज ऑन सितार, इनर पीस, सितार सोल असे अल्बम्स तयार केलेत जे श्रोत्यांच्या अगदी मनाला भिडतात आणि ताण हलका करतात. शास्त्रीय संगीतात समयचक्र नावाची एक कन्सेप्ट आहे बर का, आणि या समयचक्राला धरून अगदी सगळ्या वेळांचे राग सतारीवरती ऐकायला मिळतात.
0: ताई आता तुम्ही बोलता बोलता समयचक्र हा एक शब्द वापरला, त्याच्याविषयी आम्हाला जरा अधिक सांगाल का?
1: हो, समयचक्राविषयी नक्कीच सांगायला आवडेल, पण त्याआधी एखादं गाणं ऐकूया ना श्रोत्यांना.
0: चालेल, ठीक आहे. श्रोतो आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं सातवं गाणं ऐकायची. श्रोतो अभिनेत्री रंजना म्हणजेच रंजना देशमुख ह्या आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांना आपण आजही विसरू शकत नाही. रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टी स्वतःचा असा ठसाच नव्हे तर एक आढळ जागा निर्माण केली होती. बिनकामाचा नवरा, मुंबईचा फौजदार, असला नवरा नको गबाई, सासू वरचड जावई असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. असाच एक चित्रपट म्हणजेच हळदी कुंकू. ह्या चित्रपटाला अत्यंत सुरक सुंदर आणि श्रवणीय गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत सुरेश वाडकर यांचे स्वर, विश्वनाथ मोरे यांची मधुमंती रागातील चाल आणि जगदीश खेवडकर यांच्या शब्दांनी हे गाणं कायम आपल्याला लक्षात राहते. श्रोतो कदाचित तुम्ही ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत झनन न छेडिल्या तारा. चला तर मग ऐकूयात हळदी कुंकू या चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: ऋषी, मगाशी तू विचारलं होतंस की समय चक्राविषयी अधिक सांगा म्हणून. समय चक्र म्हणजे आपलं 24 तासांचं जे घड्याळ आहे ना, त्या 24 तासांचे 2-2 भाग करून रात्री 12 ते दुपारी 12 हे पूर्व रंग आणि दुपारी 12 हे रात्री 12 याला उत्तर रंग असे भाग केलेले असतात. या 2 भागांचे पुन्हा 2-2 तासांचे तुकडे केलेले असतात आणि त्या त्या वेळी माणसाच्या शरीरामध्ये कफ, पित्त आणि वात हे कसं कसं असतं त्या अंदाजानुसार त्या त्या रागांच्या वेळा ठरवल्या गेलेल्या आहेत, त्याला म्हणतात समयचक्र. आणि 24 तासांमध्ये अनेक प्रकारचे राग आहेत की जे माणसाच्या प्रकृतीला म्हणजे तब्येतीला हे सपोर्ट करतात. म्हणजे ही तब्येत चांगली संतुलनात राहील किंवा तब्येत थोडीफार वर खाली असेल तर ती पुन्हा आपल्या मूळ संतुलनात परत येईल अशा दृष्टीने ते राग आपल्याला कॉन्ट्रीब्युट करतात. आणि सतारीमध्ये या सगळ्या समयचक्रातल्या वेळेच्या तुकड्यांना धरून जे राग आहेत ते सगळे वाजवलेले आपल्याला ऐकायला मिळतात.
1: वा ताई, ह्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना हे अतिशय नवीन माहिती मिळाली आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आविष्कार दाखवणारे आणि त्यानुसार मनावर सकारात्मक परिणाम घडवून आणणारे संगीत खरंच खूप महान आहे. तुमचं ऐकताना मला एक गाणं आठवले जे असेच वेगवेगळ्या वेळी प्रेयसीचे वेगवेगळे मनोहारी विभ्रम आणि वेगवेगळे आविष्कार त्याच्यामध्ये दाखवलेत, तर मग हे गाणं ऐकायचं का श्रोत्यांना आपण?
0: हो, जरूर ऐकूया. आणि मला वाटतं की तुला जे गाणं आठवलंय त्याच्यात भरपूर सतारीचाही वापर केलाय, नाही का?
1: हो नक्कीच. चला मग श्रोतो ऐकूयात आजच्या भागातलं हे आठवं गीत. मराठी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील एक आढळ नाव म्हणजेच हृदयनाथ मंगेशकर. त्यांच्या गाण्याची जादू आजही अनेक रसिकांच्या मनामनात आहे. असाच एक चित्रपट ज्या त्यांच्या गाण्यांची जादू आपल्याला मनावर भुरळ पाडते तो म्हणजे निवडुंग. निवडुंग या चित्रपटामध्ये हे आता पुढचं गाणं जे आपण आता ऐकणार आहोत ते गाणं आजही लोकांच्या पसंतीस पडतं. अत्यंत खेळकर आणि लाघवी चाल त्यात हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजाची जादू आणि आरती प्रभू यांचे तितकेच गोड शब्द ह्यामुळे गाणं भुरळ पाडतं. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत तू तेव्हा तशी, निवडंग या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: श्रोतो, आजच्या भागामध्ये ताईंनी सांगितलेली सतार या वाद्याबद्दलची माहिती आणि गाणी ऐकता ऐकता वेळ कशी निघून गेली हे कळलंच नाही का, पण मला माहिती आहे की ताईंकडे सतार या विषयीची अधिक माहिती अजूनही नक्कीच असू शकणार आहे. त्यामुळे आपण ताईंना पुन्हा एकदा विनंती करणार आहोत पुढच्या भागात सुद्धा त्यांच्याकडे असलेली सतार या वाद्याविषयीची माहिती त्यांनी आपल्याला ऐकवावी. तेव्हा पुढच्या भागात आपण पुन्हा भेटणारच आहोत. जाता जाता तुम्हाला शेवटचं गाणं तुमच्यासाठी सोडून चाललंय श्रोतो. ते गाणं 1989 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1965 साली प्रदर्शित झालेल्या एका बंगाली चित्रपटापासून प्रेरित होता. श्रोतो, 1989 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मंझील. मंझील हा चित्रपट 1965 साली प्रदर्शित झालेल्या आकाश कुसुम ह्या बंगाली चित्रपटापासून प्रेरित होता. आणि ह्या चित्रपटामधलं शेवटचं गाण्याचे बोल आहेत रिमझिम गिरे सावन. तत्पूर्वी तुम्हाला जर का आमच्या या कार्यक्रमाच्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या मोबाईल क्रमांकावरती आमच्याशी संपर्क करू शकता. तुमची प्रतिक्रिया व्हॉइस नोटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. ज्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला चांगल्या वाटतील त्या पुढच्या भागांमध्ये निश्चितच ऐकवणार आहोत. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. पुन्हा एकदा आमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला सांगतो 7414999185. परत सांगतो 7414999185. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेली पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेली पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककारांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो आणि अलककार मित्रांनो, तुमच्या पसंतीस उतरत असलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, गेल्या 10 दिवसापासून बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले होते। घरामध्ये अत्यंत पवित्र मंगलमय वातावरण होत आणि बाप्पांचं काल विसर्जन झालं, म्हणजे 1.5 दिवसाचे 5 दिवसाचे आणि काल अनंत चतुर्दशी। खरच अत्यंत सुरूद असा तो सोहळा आपल्या सगळ्यांना अनुभवता आला। बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळाला आणि मला वाटतं बाप्पाचा आशीर्वाद अलकची झलक या कार्यक्रमातील प्रत्येक अलककाराला, अलककार मित्रांना, श्रोत्यांना आणि अर्थातच रेडिओ पुणेरी आवाजच्या संपूर्ण टीमला आणि मलाही बाप्पाचा आशीर्वाद लाभला। खूप खूप धन्यवाद बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या। चला तर प्रयोग क्रमांक 170 7 सप्टेंबर 2025 या कार्यक्रमातील पहिली अलग घेऊया, जी आपल्याला पाठवले नागपूर येथून अलककारचं स्वप्ना प्रशांत जगदळे यांनी। अलककार स्वप्न लिहितात शुभ्र शकून, पांढऱ्या पायाची म्हणून तिला घरातून हाकलून दिले होते। अंतरुणावर मरणासन्न पडलेल्या आपल्या पत्नीची डॉक्टर बनून सेवा शुश्रूषा करताना सासऱ्याने तिला बघितले, त्याला स्वतःची लाज वाटली, त्याने पांढऱ्या वेशातील सुनेची माफी मागितली। वा, अलककार स्वप्ना शुभ्र शकून हे नाव मला प्रचंड आवडलं, म्हणजे अपशकूनच्या ऐवजी हा शुभ्र शकून, खरंच एक वेगळं शीर्षक दिलं तुम्ही, एक वेगळ्या अर्थाने या अलकला शुभ्रता आली, धवल अशी अलक निर्माण झाली। आणि खरंच या विज्ञान युगामध्ये आपण जुनाट संकल्पना पाळतोय मानतोय हे किती खुळचट आहे, किती चुकीचं आहे, हाच विचार तुम्ही याच्यातून मांडलात, मला वाटतं तुमच्या अलकला मानाचा मुजरा मिळायलाच हवा। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया शब्द प्रभू ज्यांना मी म्हणतो, संविधान दूत असं ज्यांना मी म्हणतो आणि ज्या प्रबोधकार आहेत अशा तारगाव सातारा येथील पण अलकवर नितांत प्रेम करणाऱ्या विद्याराणी, आपण म्हणूया अलक राणी, अलककार सौ विद्या मलवडकर। अलककार विद्या लिहितात तिला त्याच्याशी खूप बोलावंस वाटायचं, मन मोकळं करावंस वाटायचं, पण भीती वाटायची त्याच्यातल्या पुरुषाची। अलककार विद्या थोडस खटकलं, थोडासा नाराज झालो, मला वाटलं होतं पण भीती वाटायची आणि मग पुढे काहीतरी ट्विस्ट असेल, पण त्याच्यातल्या पुरुषाची, खरंच ज्या माणसाशी आपल्याला बोलावं असं वाटतं, मनमोकळं बोलावं असं वाटतं, त्या पुरुषाचीही, म्हणजे त्याच्यातल्या पुरुषाची आपल्याला जर भीती वाटत असेल तर मला वाटतं पुरुष जातीवरच किंवा पुरुष जातीलाच हा संपूर्ण जातीला कलंक आहे असं आपण म्हणू शकतो। खरंच अशी जात त्या ठिकाणी ठेचलीच पाहिजे आणि पुरुषांनी हा विचार केला पाहिजे, आजही स्त्रीला अगदी जवळच्या पुरुषाकडून सुद्धा सुरक्षिततेची भावना जाणवत नाही। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलक जे आपल्याला पाठवले, रत्नागिरी येथून अंजुया टोपण नावाने लिहिणाऱ्या अलककार अंजली वेंगुर्लेकर यांनी। अलककार अंजली लिहितात आज आपल्या घटस्फोटीत नंदेला तिची वहिनी वाटेल तसं बोलली, तिच्या बोलण्याने हळवी होऊन ती शांतपणे खिडकीत उभी राहून रडत होती। तिला धीर देण्यासाठी बाबांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. डोळे पुसत ती म्हणाली, बाबा बाबा कसं असतं ना स्त्रीचं आयुष्य. ज्या घरात तिने जन्म घेतला ते माहेरचे लोक तिला परक्याचे धन म्हणून वाढवतात, आणि ज्या घरात ती लक्ष्मी म्हणून जाते ते सासरचे लोक तिला परक्याची पोर म्हणून हिणवतात. अलकरंजली, खरंच दुःख, व्यथा, वेदना स्त्रीची किती भयान असते. तुम्ही अगदी जगातल्या, खास करून भारतातल्या प्रत्येक स्त्रीचीच कहाणी सांगितलीत असं म्हटलं तरी चालेल. आणि खरंच परक्याचं धन म्हणून आपण तिला वाढवतो आणि परक्याची पोर म्हणून आपण का हिणवतो हा प्रश्न आहे. स्त्रीला स्त्री म्हणून जगू द्या, स्त्रीला स्त्रीचं अस्तित्व, स्त्रीत्व जपू द्या, हे या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले वारजे पुणे 58 येथून अलककार अंबादास ठाकूर यांनी. अलककार अंबादास लिहितात, मोजमाप. जेमतेम परिस्थिती असूनही आपल्याला आज मनजोगता पोशाख खरेदी करता आला. या मनस्वी आनंदात तिने आपला जुना पोशाख आपल्या कामवलेला दिला. ताईच्या त्या पोशाखावर आपली नजर होती, तोच मिळाला म्हणून तिची कामवाली बाई पण आज मनस्वी आनंदात होती. दोघींचे मनस्वी आनंदाचे मोजमाप सारखेच होते. अलककार अंबादास, मान्य आहे मला दोघींच्याही आनंदाचे मोजमाप सारखे होते, पण कामवालीची नजर ताईच्या पोशाखावर होती ही गोष्ट कुठेतरी रुतली, खटकली, दुःख देऊन गेली, वेदना देऊन गेली. गरीब कधीच दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही. गरीब हा स्वाभिमानी असतो, इथे गरीबाच्या स्वाभिमानाला ठेच पोचली असं मला वाटतं. कारण मी गरिबी झेलले, मी गरिबी अनुभवले, अगदी जवळून पाहिले, म्हणजे त्या यातना, गरिबाला होणाऱ्या सतत मिळणाऱ्या डागणा, त्या टोचण्या, त्या टाचण्या, त्या वेदना मी स्वतः अनुभवल्यात. त्याच्यामुळे ही गोष्ट फक्त मला वाईट वाटली की तिची नजर नक्कीच नव्हती. तुम्ही असं म्हणू शकला असतात, ताईचा पोशाख तिला नेहमीच आवडायचा. नजर होती या शब्दातून अर्थ, म्हणजे ती पुरुषाच्या नजरेसारखी झाली असं मला वाटलं. बाकी काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा अलककार अंबादास, बाकी अलक छानच आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले अलककार श्री बाळ माने, आर के नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून. अलककार बाळ माने लिहितात, आज त्याने ऑफिसमध्ये घडलेला एक विनोदी किस्सा तिला सांगितला. कित्येक दिवसांनी त्यावर खळखळून हसली, इतकी इतकी की हसून हसून तिच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांपूर्वी तिचे दुःखाने पाणावलेले डोळे आणि आजचे पाणावलेले डोळे यातील फरक तो प्रत्यक्ष अनुभवत होता. वा अलककार बाळ, मी म्हणतो तुम्ही अलकचे बाप आहात ते यासाठीच. एक छोटासा प्रसंग आहे खरं, याला आपण प्रबोध मध्ये त्या ठिकाणी रूपांतरित करू शकतो, याला आपण प्रसंग म्हणून लिहू शकतो, पण तुम्ही ती कथा म्हणून मांडलीत आणि कथेतलं कथांश पण याच्यामध्ये आला. दुसऱ्याच्या डोळ्यातलं दुःखाचं पाणी जेव्हा दिसतं आणि ते जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपल्यातला माणूस जागा असतो. माणूस की जिवंत असते, मानवता जिवंत असते. आणि अशा दुःखी व्यक्तीला हसवण्याचा प्रयत्न करणं हे मला वाटतं पुण्याचं काम आहे. आणि तुम्ही केलेल्या पुण्याच्या कामासाठी तुमच्या अलकला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले दिग्रस यवतमाळ येथून अलककार अरुणा दुद्दलवार यांनी. अलककार अरुणा लिहितात, आज तिने एक विश्वविक्रम केला. अत्युच्च शिखरावर चढून आत्मविश्वासाने आपल्या देशाचा झेंडा रोवला. या यशाने सगळे आवाक. तिने विजय मिळवला तो एका कृत्रिम पायाच्या आधारे. अलककार अरुणा सगळ्यात प्रथम एका कृत्रिम पायाच्या आधारे अत्युच्च शिखरावर गेलेल्या तिला मानाचा मानाचा मानाचा मानाचा मानाचा मुजरा. त्रिवार अभिवादन तिला आणि तुम्हालाही, कारण तुम्ही अशा प्रकारची अलक पाठवून आमच्या सगळ्यांमधला आत्मविश्वास दुणावलात. खूप खूप धन्यवाद. खरंच मित्रांनो, असा दुर्दम्य आशावाद आपल्यामध्ये असायला पाहिजे. अन्यथा दोन पाय ठणठणीत असूनही आपण मात्र त्या ठिकाणी दुर्दैवी असतो जेव्हा आपल्याला चालण्याचा किंवा दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा कंटाळा येत असतो. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवली आहे हुमगाव सातारा येथून. अलककार आनंदराव रघुनाथ आनंदराव भिसे यांनी. माफ करा, अलककार रघुनाथ ते थोडं वर खाली झालं होतं म्हणून ते तशी चूक झाली. अलक रघुनाथ लिहितात, आपली सून ही सुशिक्षित व नव्या विचाराची सर्वांना सांभाळून घेणारी असावी असं तिला नेहमी वाटत होतं. म्हणून तिने मुलाला शहरातील मुलगी सून म्हणून पसंत केली आणि त्याच्या विरोधात लग्न लावून दिले. परंतु सून आणि मुलगा आज शहरात सुखाने संसार करत आहेत, तिच्याकडे मात्र लक्ष द्यायला आज कोणीच नाही. अलका रघुनाथ, गावातल्या मुली मानवता प्रधान असतात, माणुसकी असते त्यांच्याकडे, जिवंत, त्यांच्यावर संस्कार असतात. अर्थात शहरातल्या मुली नसतात असं मी अजिबात म्हणत नाही, पण शहरातल्या मुली एकाकीपणाचं जीवन जगायचं शिकलेले असतात. गावात त्या ठिकाणी सगळ्यांना सामावून आणि सगळ्यांना सांभाळून घेऊन जगणं हे गावातल्या मुलींना माहिती असतं. आपण कधीतरी विचार करायला हवा की आपण नेमकं काय करतो, आपण नेमका कशाला त्या ठिकाणी पाठिंबा देतो, कोणती संस्कृती आपण जपतो, हा थोडासा विचार होणं मला वाटतं गरजेचं आहे. बाकी प्रार्थनात लिहिलेलं असेल ते होणारच आहे. चला तर वळूया पुढच्या आलककडे. जी आपल्याला पाठवले अनामिका या टोपण नावाने लिहिणाऱ्या मुंबई येथील अलकर विद्या कुंभार यांनी. अलकर विद्या लिहितात, माझ्याशिवाय तो काय उंच उडणार, पण त्याची साथ सुटल्यावरही तो थोडा वेळ का असेना हेलकावे खात उडत उडत होता. अलकर विद्या, माझ्याशिवाय तो काय उंच उडणार हा फाजील आत्मविश्वास आहे. खरंच अशा गर्वाची अशा अहंकाराची आवश्यकताच नाही, कारण आधार हवा, पण याचा अर्थ आपणच त्याचा आधार आहोत किंवा तिचा आधार आहोत हा मात्र विचार अविचार आहे. आणि अशा अविचारामुळेच त्या ठिकाणी आपण स्वतःच आणि दुसऱ्याचंही नुकसान करत असतो. जो पतंगाचा आधार दोरा असतो तो तुटला, तो मांजा तुटला, मांजा सुद्धा शेवटी गटांगळ्या खात जमिनीवरच पडतो आणि पतंग सुद्धा जमिनीवरच येतो. म्हणजे तुम्ही एकमेकांची साथ सोडलीत तर तुमचं दोघांचंही नुकसान आहे. इतका उत्तम विचार तुम्ही या अलक मधून मांडलात, मला वाटतं तुमच्या अलकला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले वर्षाश्री या टोपणनावाने लिहिणाऱ्या नागपूर येथील अलककार सौ वर्षा श्रीकांत गंपावार. अलककार वर्षा लिहितात, ती एक डॉक्टर होती. तिचे म्हणणे, सरकारने गर्भ चाचणी बंद केली हे फार चांगले केले, तरी काही लोक हे अमानवतेचे कृत्य करायला सरसावलेले असतात. अलकर वर्षा, तुम्ही नेहमी थोडक्यामध्ये मांडता पण आशय संपन्न मांडता, थोडक्यात सांगता पण तुम्हाला जे मांडायचं आहे ते अगदी त्या ठिकाणी आटोपशीर, पण तरीही आशय गर्भ असतं, चिंतन गर्भ असतं. मला तुमचं कौतुक वाटतं, कारण तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरचं प्रगल्भ लेखन करत आहात. खूप खूप खरं सरकारने नुसती बंदी करून चालणार नाही, आपण त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे, आपणच विचार केला पाहिजे, तर हे अमानुषतेचे छळ थांबतील, हे अमानवतेचं राक्षसी कृत्य थांबेल. संदेश उत्तम आहे. चला तर वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले नाशिकेतून अलककार विमल बागडे यांनी. अलककार विमल लिहितात, बाहेर पडताना तिने मागे वळून पाहिले, डोळ्यांच्या कडांबरोबर भिंतीही झिरपल्या. अलककार विमल, कमाल आहात म्हणतो मी तुम्हाला ते यासाठी, तुम्ही अलकची कार्यशाळा आहात. अलकची चुडूक तुमच्या प्रत्येक वाक्यात असते, अलकत्व तुमच्या ठासून भरलंय आणि बारीक सारीक प्रत्येक गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित आढावा घेता. बघा ना, डोळ्यांच्या कडा त्या ठिकाणी ओलावल्या पण भिंती झिरपल्या, ही ते भिंतीनं भावना आहेत. घरांना मातृत्वाची ओळख आहे, घरामध्ये ममत्व माया शिल्लक आहे आणि माणसांमध्ये मात्र ती शिल्लक नाहीये. म्हणून माणसाने तिला बाहेर काढलंय पण घराने मात्र तिला कधीच आपलंस केलंय. छोटीशी अलक असते पण गोष्ट सांगते मोठी. अलककार विमल, तुम्ही खरंच कमाल आहात. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले पिंपळनेर तालुका साक्री नाथसदन जिल्हा धुळे येथून अलककार आभाळ स्पर्शी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख. कोर्टात जज, तुम्ही 80 वर्षाचे आहात, तुम्हाला एका मुलीची छेड काढताना लाज नाही वाटत असं झापत होता. वृद्ध म्हणाला, साहेब ती पण आले कोर्टात तिच्या पणतीला नातीच्या मुलीला घेऊन. हो हो हो हो, अलकार भूपाल कमाल आहे, मला आवडली. म्हणजे कोर्टात जज काही शिक्षा देऊ दे पण नक्कीच त्या 80 वर्षाची ती आधी त्याची ती होती असेल ती पण तिला घेऊन आले आणि ते दोघही त्या ठिकाणी एकमेकांचा आधार शोधतायत. काय कमालीची आलक मांडले तो. मला प्रचंड आवडली, प्रचंड भावली. प्रेम असावं तर ते असं, आणि इतक्या खुलेपणाने त्याने सांगितलंय. मला अशोक सराफचा पिक्चर आठवला, प्रेम करूया खुल्लम खुल्ला. धम्माल अलंकार भूपाल, मी तुमचा फॅन होतोच, आता मी तुमचा कायमचा फॅन झालो. खरंच मनपूर्वक धन्यवाद. वा वा वा, मज्जा आली.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम याद रखें कि वो एक बार भी जब हमें गुस्सा आया, हम इस विश्व को दूषित कर रहे हैं। हम मन को, शरीर को, रिश्तों को, प्रकृति को दूषित कर रहे हैं। और अगर एक बार भी हमने आज क्रोध को त्याग कर शांति को धारण किया, तो हम सिर्फ अपने मन को सुकून नहीं, रिश्तों में प्यार नहीं, प्रकृति को सद्भावना नहीं, हम विश्व को सुंदर बनाने की सेवा कर रहे हैं। तो क्या हम सेवा करने के लिए तैयार हैं?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलग कपड़े में रसिक श्रोते हो तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो 107.8 FM अर्थात रेडिओ पुणेरी आवाज वर एकापेक्षा एक भन्नाट कार्यक्रम लागतात, अर्थात हा तुमचा रसिकांचा आशीर्वादच पुणेरी आवाजला लाभलेला आहे। आणि ते कार्यक्रम तुम्ही नियमितपणे ऐकत चला, तुमच्या ज्ञानात भर पडेल, तुमचं मनोरंजन होईल। कधीही ट्यून करा पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा। अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुम्ही ऐकत आहात 7 सप्टेंबर 2025 तुमचा लाडका कार्यक्रम अलकची झलक। अलकची झलक या कार्यक्रमात आतापर्यंत बाप्पाच्या आशीर्वादाने एकापेक्षा एक सुंदर, रसाळ आणि अभ्यासपूर्ण लिहिलेल्या बहारदार अलक तुम्ही ऐकल्यात। आता वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला प्रयोग क्रमांक 170 मध्ये पाठवले विरार पूर्व येथून अलककार चेतन सुरेश सकपा यांनी। अलककार चेतन लिहितात, कोणीतरी त्याला आपली दृष्टी देऊन त्याच्या अंधारे आयुष्यात उजेड पाडला होता, त्याची जाण ठेवून तोच उजेड आज त्याने इतरांच्या आयुष्यात पाडून समाधानी झाला। वा, अलककार चेतन चक्र पूर्ण झालं आणि या पूर्णत्वास गेलेल्या चक्रासाठी मानाचा मानाचा मुजरा, ज्याने दिला त्याला पण आणि ज्याने दिला त्याला पण। म्हणजे आमचे विंदा करंदीकर असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देणाऱ्याची वृत्ती घ्यावी, दानत घ्यावी, आणि ती दानत तुमच्या त्या दृष्टी लाभलेल्या व्यक्तीने घेतली म्हणून त्याला दृष्टी लाभली असं आपण म्हणूया, त्याची दृष्टी सतेज झाली असं आपण म्हणूया। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन यांनी। अलककार कल्पना लिहितात, त्याने अथक परिश्रम घेऊन काव्य संग्रहाचे ई बुक तयार केले होते। मोठ्या उत्साहाने झूम मिटिंगवर कवी कवयित्रींच्या समोर प्रकाशनही झाले। अर्पण पत्रिकेत लिहिले होते, सर्व दिव्यांग मित्रांना अर्पण। वा वा, अलककार कल्पना अप्रतिम कल्पना लढवलेत, खूप छान। अथक परिश्रम त्याने घेतले, अर्थात तोही दिव्यांगच असणार म्हणून त्याने सर्व दिव्यांग मित्रांना त्या ठिकाणी अर्पण केलं, ही मला गोष्ट खूप आवडली। परिश्रम घेतले, मानाचा मानाचा मुजरा सगळ्यांनाच, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनाही। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले पुणे वडगाव घेनंद येथून अलककार चंद्रकला गांधीले यांनी। अलककार चंद्रकला लिहितात, ती सौची श्रीमती झाली, जवळची लोक अंतर ठेवून वागू लागली, त्या अंतरावर ती स्वार झाली, त्याची त्यांची अंतर कमी करण्याची धडपड सुरू झाली। अलककार चंद्रकला, चंद्रकलाकलाने वाढतो असं म्हणतात, तुमची अलग सुद्धा कलाकलाने फुलली, म्हणजे काय जबरदस्त होती। आणि तुमच्या अंडावामध्ये जो गंध आहे, तो गंध, तो सुगंध या अलकला आहे, म्हणजे आपलं कर्तृत्व आपण स्वयंसिद्ध करावं, स्त्रीने स्वयंसिद्ध असावं, रिद्धिसिद्धी असावं, स्वकर्तृत्वावर स्वबळावर लांब गेलेल्यांना जवळ आणावं किंवा स्वकर्तृत्वावर जग जिंकावं। तुमच्या अलकला, ती कायमची असलेल्या सौला मानाचा मानाचा मुजरा। चला तर आणखीन एका गांधीलेंची अलक घेऊया, अलककार भावना गांधीले, सध्याचं अहिल्या नगर म्हणजेच पूर्वाश्रमीचं अहमदाबाद नगर, अहमदनगर। ऐकूया अलककार भावना यांची अलक आठवणी। ती म्हणाली होती, तुम्ही मोठ्या व्हाल आणि या अंगणातून दूर उडून जाल तेव्हा हे सारे खेळ फक्त आठवणीत राहतील, तिचे ते शब्द आठवतात, तिने भरल्या डोळ्यांनी हातातील बालपणीचे फोटो दूर ठेवले. अलकर भावना, अलकर चंद्रकला दोघींना एक प्रश्न, गांधीले गांधीले आहात म्हणून विचारतो, नातेवाईक आहात का, बहिणी बहिणी आहात का, चुलत बहिणी आहात का, किंवा मला कुणी विचारलं संसारे तुम्ही कुठले, तर मी सांगतो आमची कोठेही शाखा नाही, तसं काही आहे का, म्हणजे मला आपलं कुतूहल म्हणून विचारलं, राग आला असत्यास माफी असावी. अलकर भावना, तुमची अलक मला भावली, प्रचंड सुंदर आहे, तुम्ही अलकमध्ये भावना ओतल्यात, तुमच्या नावाप्रमाणेच तुम्ही भावनांना

फोटो दिसत राहतात, त्यांच्या आठवणी येत राहतात जे आता आपल्याबरोबर नाहीत. अलकार भावना भावनांना हात घातलात. चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलकार सुलभा सत्तुरवाऱ्याने. अलकार सुलभा लिहितात ज्येष्ठा कनिष्ठा म्हणजे अर्थात गौरी. तिला स्वतःला दोन्ही मुले, तिची मुलींची हौस नंदेच्या मुलींना लाड करून पूर्ण करायची, पण काही कारणाने बहीण भाऊ रुसले तर 2 वर्ष गौरीला नणनबाई आल्याच नाहीत. आता गौरीची तयारी करताना डोळे पाणावले आणि तेवढ्यात मामी म्हणत धावत आलेल्या भाच्यांना पाहून आल्या ग माझ्या ज्येष्ठा कनिष्ठा म्हणून ती सामोरी गेली. वा वा अलकर सुलभा, क्षणभर माझे डोळे पाणावले. म्हणजे मला क्षणभर असं वाटलं की खरंच गणेशोत्सव का केला असेल ना सुरू, नाती टिकवण्यासाठी, नाती जमवण्यासाठी, लोक जमवण्यासाठी, आपापसातले भेदभाव मिटवण्यासाठी, आपापसामधलं नातं आणखीन सुदृढ करण्यासाठी, ऋणानुबंध वाढीस लावण्यासाठी तुमची अलक अगदी तशीच आहे. मला द्यावासा वाटतोय तुम्हाला मानाचा मानाचा मुद्रा. चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले मध्य प्रदेश बोरगाव रेमंड येथून अलकार प्रमोद सावरकर प्रवासी या टोपणनं लिहितात. वडिलांचे पाय, बापाच्या जुन्या चपलातून मुलगा चालू लागला तेव्हा त्याला जाणवलं त्याच्या पावलांपेक्षाही वडिलांचे पाय किती मोठे होते. अलकर प्रमोद, सावरलो बरं का मी, म्हणजे वडिलांची चप्पल मुलाची वडिलांची चप्पल मुलाच्या पायात येते किंवा मुलगा वडिलांची चप्पल घालतो त्याला समजावं तो आपला मित्र झाला हे ऐकलं होतं. आज त्या ठिकाणी एक वेगळा संदेश, वेगळं तत्व तुम्ही शिकवलं, तुम्ही सांगितलं, खरंच मला मोद झाला, आनंद झाला, खूप छान वाटलं. पण मला मध्य प्रदेशला यायची मात्र प्रचंड इच्छा आहे. तुम्ही काय बोलवत नाही राव, असं का करता मला कळत नाही. असो, बापाच्या जुन्या चपलातून तत्वज्ञान किती सोपं आणि तत्वज्ञान किती मस्त मांडलंय बघा. वडिलांचे पाय किती मोठे, कदाचित पाय याऐवजी अनुभव. वडिलांचं त्या ठिकाणी दुःख, त्यांच्या वेदना, वडिलांच्या चपला मोठ्या आहेत त्या त्यांनी झिजवल्यात असंही असेल, कष्ट केलेत असंही असेल. मुलाला वडिलांच्या वडीलपणाची जाणीव त्या चपलातून झाली, कदाचित असंही असेल आपली जागा वडिलांच्या चरणाशी आहे असंही असेल. कितीतरी शक्यता तुम्ही या अलक मधून मांडल्यात. मला तुमच्या शाब्दिक कोट्या आवडल्या, मला तुमची शाब्दिक शब्द शृंगाराने नटलेली अलक आवडली, तत्वज्ञानाची अलक आवडली, मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया नियमितपणे अलक पाठवणारे बीटी अलककार असिस्टंट प्रोफेसर भारतकर बीटी अंबाजोगाई. अलककार भारतकर लिहितात मालकीची नशा. लग्न करून घरी आलेली संस्था चालकाची नौकीसून पात्रता नसताने वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करू लागली. मालकीच्या नशेने तिची अधिकारवाणी इतरांवर बरसू लागली. अज्ञान झाकून ठेवण्यासाठी चिंतन उपक्रम तिनं दार बंद करून घेतला. विद्यार्थ्यांनी स्टेजवर उपक्रम घेताच तिची मान शर्मेने खाली गेली. अलककार भारतकर, भारतकर एकदम म्हणजे भारी स्तर आहे अलक तुमची, जबरदस्त आहे. म्हणजे मला तर बऱ्याच वेळा तुमच्या अलक ऐकताना वाटतं की तुम्ही प्राध्यापकी पेशामध्ये आहात. तुम्ही अनुभव घेता, अनुभव घेता, शब्दबद्ध करता, खरंच खूप छान आहे, खूप छान लिहिताय आणि लिहित राहा. असंच शोषण आपण मांडलं पाहिजे, व्यथा मांडल्या पाहिजेत, वेदना मांडल्या पाहिजेत. कदाचित त्या ठिकाणी ही नशेने किंवा सत्तेची नशा असलेली माणसं आज ना उद्या शहाणी होतील, व्हावंच लागेल त्यांना, शहाणं व्हावंच लागेल. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून अलककार उपेंद्र रोहनकर यांनी. व्यसनाच्या आहारी गेलेला व घरात कुणालाही न घाबरणार रमेश घरी गणेशच्या स्थापनेमुळे बराच बदलला. तो नित्य नियमाने रोज गणेशाची आराधना करू लागला. दुःखी घरात पुन्हा आनंद नांदू लागला. घरच्या लोकांनी ठरवलं आता नेहमीसाठी घरी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करायची. वा अलककार उपेंद्र, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामाचा विजय असो. वा मला प्रचंड आवडली ही गोष्ट. खरंच परमेश्वरावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. श्रद्धेच्या बळावर आपण कोणतेही काम करू शकतो. इच्छाशक्ती प्रबळ असायला पाहिजे. खरंच आहे, खूप सुंदर, खूपच छान. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले लातूर येथून अलकार प्रभा वाडकर यांनी. गणपती बाप्पा, गणेश विसर्जनाची मिरवणूक. सारे मस्त नाचत होते. रस्त्याच्या कडेला थांबलेली गरीबा घरच्या मुलीनेही ठेका धरला होता. नाचता नाचता बाहेर आली
आता त्या मुलीला मध्ये

ओढून घेतले. तिची ते अंगभूत पादललित पदलालित्य पाहून सारे अवाक झाले. नृत्य दिग्दर्शक असलेल्या ज्येष्ठाने तिला दत्तक घेतले. अलककर प्रभा, प्रभा आहे तुमच्या अलकमध्ये. तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा, त्या नातीला मानाचा मुजरा. तिने बरोबर ओळखलं आणि तिने त्या गरीबाच्या मुलीला आपल्या मध्ये आणलं. म्हणजे इथे बाप्पाने गरीब आणि श्रीमंतीतला भेदाभेद नष्ट केला. शिवाय कलापती अधिपती, कलेचा अधिपती असलेल्या गणपतीने त्या कलावंताला दुसऱ्या कलावंताची भेट घालून दिली आणि गरीबाच्या मुलीला नृत्य दिग्दर्शकाने हेरलं. आणखीन काय होय. अलककर प्रभा, अशीच प्रभा तुमच्या अलक मधून वाजत गाजत राहू दे, नाचत नाचत येऊ दे, मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले गोरेगाव पश्चिम येथून अलककार विवेकानंद यशवंत मराठे यांनी. अलककार विवेकानंद लिहितात, गणेश चतुर्थीचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले तसतसे त्याच्या मनात गणपती शाळेतील मूर्ती पाहण्याची इच्छा प्रबळ झाली. आज त्याने सकाळीच गणपती शाळा गाठली. त्याने मूर्तीकाराला सुचवलेली गणेश मूर्ती दाखवायला सांगितली. मूर्तीकार म्हणाला, पाठ कुठे आहे? अलककर विवेकानंद, खरच आहे, पाठ कुठे आहे? म्हणजे आपल्याला उत्सुकता असते मूर्ती कशी झाली आणि पाठ कुठे, याचा अर्थ माझं काम तुमचं पूर्ण झालंय. तुम्ही आणलेलं नाही आहात, तुमचं स्थान तुम्ही आणलेलं नाही आहात, बाप्पाचं स्थान तुम्ही आणलं नाहीत. बाप्पा नेणार कसं? तो मूर्ती बघायला आलाय. पण मूर्तीकाराचं म्हणणं असं आहे की बाप्पाचं दर्शन नंतर घ्या, ते जास्त लोभसपणा असेल. आणखीन मला वाटतं अलककर विवेकानंद तुम्हाला बरंच काय काय सांगायचं असेल, तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की सांगू शकता. अलकप्रवी रसिक श्रोतो, आता आरजी जगदीश वळतोय कर्नाटक, अर्थात कर्नाटक मधील बेंगलोर येथील अलककर परवीन कौसर. अलककर परवीन लिहितात, सकाळी उठल्यावर तिच्या समोर सासूबाईंनी केक आणून ठेवत त्या म्हणाल्या, सालगिरा बहुत बहुत मुबारक हो बेटी. हे पाहून तिने पटकन म्हटले, अम्मी आज माझा वाढदिवस नाही. बेटी, तुझ्या अम्मीने मला सांगितले होते की तू जन्मली तेव्हा गौराई आली होती. लक्ष्मीच्या पावलांनी तू तुझ्या माहेरी आली, तशीच सासरी आली आहेस. अलककर परवीन, यू विन, यू डिझर्व, तुम्ही खरंच जिंकलात. इथे एकतर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून तुम्ही अलकलेली आहात. कारण ती काय म्हणते, सालगिरा बहुत मुबारक हो, याचा अर्थ त्या ठिकाणी कदाचित ती जी सून आहे ती सून त्या ठिकाणी बिगर मुस्लिम येतर आहे. आणि तरीही त्या ठिकाणी ती म्हणते की गौरीच्या दिवशी तुझा जन्म झाला होता, तू माहेरी गौरीच्या दिवशी आलीस आणि सासरी पण गौरीच्या दिवशी आलीस. म्हणजे किती धर्मातला अमंगल भेदाभेद हा बाप्पाने त्या ठिकाणी संपवून टाकलाय. खरंच गणपती बाप्पा मोरया, अल्ला ताला, राम रहीम, सगळे एकच आहेत. अलककर परवीन, तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा. पाहिलं अलकप्रेमी रसिक श्रोते हो, किती सुंदर एकापेक्षा एक छान अलक त्या ठिकाणी आपल्याला पाठवतात. आणि नुसत्या पाठवतात असं नाही, तर त्या अलक पाठवून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी समूहातूनही अलक येतात. आणि अशा अलक वाचताना, अर्थातच सगळ्या अलक वाचताना आरजे जगदीशला प्रचंड आनंद होतो. आणि त्या अलक सादर करताना बाप्पाचा मोदकांचा प्रसाद मिळाला तुमच्या श्रोत्यांच्या रूपाने, असं मला वारंवार जाणवतं. कारण सगळ्याच अलक एकापेक्षा एक सुंदर असतात. आता एक प्रयोग क्रमांक 170 मधली एक शेवटची अलक मी घेतो आरजे जगदीश, ती अलक आहे सखी संपदा मंच मधील अलकचा विचार करणाऱ्या अलककार स्वप्नजा घाडगे कोल्हापूर यांची. अलककार स्वप्नजा लिहितात, आज पुन्हा तिला पाहायला आले होते. छान सुशिक्षित माणसं होती, प्रश्नचिन्ह. मुलीला मंगळ नाही ना, आम्ही आपले सहजच विचारतोय. टीव्हीवर भारतीय यान मंगळावर सुरक्षितपणे उतरल्याच्या बातम्या झळकत होत्या. बाबा मात्र तिच्या पत्रिकेतल्या मंगळाला कसे लपवावे हा विचार करत होते. अलककार स्वप्नजा, काय ठेवून दिलेत तुम्ही, म्हणजे अगदी पोटतिडकीन तुम्ही अलकलेले आहेत. खरंच आपण चंद्रावर पोचलो, मंगळावर पोचलो, आपण एलियन शोधतोय, माणसासारखा माणूस शोधतोय, आणि आपलं ध्यान मात्र पत्रिकेतल्या मंगळावर अडून बसलंय. कसा आणि कुठे हा दुटप्पीपणा, विरोधाभास संपवायचा? अलककार स्वप्नजा सखी संपदा मंचच्या बाकीच्या अलक पुढच्याला घेतो. तोपर्यंत आनंदी राहा.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: नमस्कार, आप सुन रहे है रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो. अभी सुनते हैं बच्चों की दुनिया ये कार्यक्रम.

प्रोजेक्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे बालपण आणि काही आठवणी. आज आपण 3 वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या बालपणीच्या काही आठवणी ऐकणार आहोत. यातील पहिला लेख आहे ज्योती अळवणी यांचा. याचे शीर्षक आहे लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या पहिल्या 2 ओळी अनेक मोठी माणसे म्हणताना आपण बघतो. विशेषतः जेव्हा जुने मित्रमैत्रिणी भेटतात त्यावेळी जुने दिवस लहानपणीच्या आठवणी जागवल्या जातात. तेव्हा हमखास परत एकदा लहान व्हावं असं आपल्याला वाटतं. किंवा मग कामाचा भावनांचा खूप भार होतो तेव्हा या जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊन परत एकदा लहानपणचं निरागस आणि जबाबदारी नसणारं आयुष्य जगावसं वाटत असतं. पण आपल्याला खरंच लहानपण हवं असतं का हो? की फक्त त्यावेळचा निरागसपणा आणि जबाबदारी नसणं हे जास्त भावतं? आज आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या निर्णयासाठी कुणावरही अवलंबून राहत नाही. नकळत आपल्याला या स्वातंत्र्याची सवय झालेली असते. लहानपण म्हटलं की प्रत्येक निर्णयासाठी मोठ्यांवर अवलंबून राहणं आलंच. शाळा आली, अभ्यास आला, नावडते विषय परत एकदा आलेच, गृहपाठ करणं, निबंध वेळेत लिहून देणं, शास्त्र विषयाचे व्यवसाय पूर्ण करणं आलं, संध्याकाळचा सवंगड्यांसोबतचा खेळ रंगात आलेला असताना आईने लवकर बोलवलं म्हणून काही एक न बोलता घरात येऊन अभ्यासाला बसणं हे देखील आलंच. कारण नावडती परीक्षा जवळ आलेली असते ना. त्यावेळचं खेळता न आलेचं दुःख हे त्या वयातलं असतं. जसं या वयातल्या जबाबदाऱ्याच्या त्रासाचं दुःख होत असतं. त्यामुळेच लहानपण मागताना आपण नक्की विचार करायला हवा की आपल्याला लहानपण हवं आहे की या वयाची जबाबदारी नको आहे. खरं तर तुकाराम महाराजांनी एक वेगळाच विचार त्यांच्या अभंगांतून मांडलेला आहे. तुकोबाराया म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहून लहान, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. ह्यात तुकोबा महाराजांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की आपण परत एकदा लहान व्हावं. ह्या अभंगातून त्यांनी लहान मुलांच्या मनाचा लवचिकपणा आपण कायम अंगी बाणवावा असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जसे जसे मोठे होत जाता तशा तशा जबाबदाऱ्या वाढणारच आहेत आणि त्यातून जे निर्णय घेतले जाणार आहेत त्याच्या चांगल्या वाईट परिणामांची जबाबदारी देखील तुमचीच असणार आहे. उदाहरणार्थ जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्यामुळे आपण आपलं लहान मुलांप्रमाणेच प्रत्येक घटना मोकळेपणी स्वीकारावी असा देखील या अभंगाचा अर्थ होतो. उदाहरणार्थ महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. म्हणूनच परत एकदा लहान व्हावे असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की आपल्या मनात एक कोवळं लवचिक आणि लहानपणाच्या प्रामाणिक मनासारखं मन आपण जपू. वय आणि जबाबदाऱ्या कितीही वाढल्या तरी हेच निरागस मन आपल्याला निभावून जाण्याची शक्ती देईल. तर मंडळी, हा होता ज्योती अळवणी यांचा लहानपण देगा देवा हा लेख. तर ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे बालपण आणि काही आठवणी। विश्रांतीपूर्वी आपण ज्योती अळवणी यांचा लहानपण देगा देवा हा लेख ऐकला। आता यानंतर श्रीकृष्ण केळकर यांचं हरवलेलं बालपण हा लेख ऐकूया। जगभरातील पंचतारांकित हॉटेल्स ते गिराहकांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात अशी भरपूर जाहिरात करतात। त्याला हॉस्पिटॅलिटी हा शब्द रूढ आहे। आपण हॉटेल सोडताना टीप करता, वेगळी हसून सेवकांची रांग उभी असते आणि यांनी आपली काय सेवा केली या विचारात आपण बरेच दिवस राहतो। त्या खालोखाल खाद्यपदार्थांची हॉटेल्स भरपूर गर्दीत चालणारी। गेल्या काही वर्षांत आम्ही वाचन संस्कृती जपतो असे सांगणारी महागडी कॉफी शॉप्स निघालेली आहेत। तेथे आलेल्या गिराहकाला कॉफीच्या आस्वादाबरोबरच तिथल्या रॅकमध्ये ठेवलेली पुस्तकेही चाळता येतात। लोहगाव वाघोली रस्त्यावरून जाताना मी आणि दीपक चहाला थांबलो। सुंदर शेडमध्ये अंतरावर खुर्च्या टेबल्स मांडलेली, कोपऱ्यात पुस्तकाचे रॅक, या रस्त्यावर ओळीने मिसळीची हॉटेल्स आहेत। त्यात हे हॉटेल पूर्णपणे वेगळे, नाव वाचले पिकवंट लाईट। पुस्तकाचे रॅकचे समोरच्या बाजूला एका टेबलावर डंबेल्स मुठीत धरून दाबायच्या स्प्रिंग्स, मिनी बुलवरकर, भिंतीवर डार्ट गेमचा बोर्ड, वाचा खेळा खा प्या असा माहोल। चहा प्यायलो, पुस्तके चाळली, डार्ट गेम खेळलो, मिनी बुलवरकरही चालवून बघितले। मालक मालकीण काम करत होते। या भागात वाचन वेळे आहेत का हो असं मी विचारलं। हो, पलीकडे 2-3 सोसायटीतील लोक येतात, आम्ही अशाच क्लासच्या शोधात असतो, मालकीणबाई म्हणाल्या। एकदा मी आणि दीपक चहा पित असताना 8-10 वर्षांचा मुलगा रुबाबात पावले टाकत हॉटेलमध्ये शिरला। अंगभर रंगबिरंगी विजार, पायात चाळ, गळ्यात माळा, कपाळावर आडवे कुंकू, खांद्यावर चाबूक, विजारीला खोचलेली कापडी पिशवी। तो मुलगा आमच्याकडे डुंकूनही न बघता खेळाच्या टेबलापाशी गेला। डार्टचा गेम तो खेळला, नेम अचूक। मग त्याने मुठीतल्या स्प्रिंग्स अजमावल्या, मिनी बुलवरकर हाताळले। एक निर्व्याज्य बाल्य त्याच्या डोळ्यात खेळत होते। खेळाच्या टेबलासमोर 5 फूट अंतरावर असलेले पुस्तकाचे रॅक त्याच्या खिस गणतीतही नव्हते। बाळ, तुझे नाव काय? मी विचारलं। तो म्हणाला शंकर। तो रोज इथे येऊन थोडा वेळ खेळून जातो, मालकीणबाई काम करता करता म्हणाल्या। पुढे त्या म्हणाल्या, ते लेकरू काय कस व कुठे मन रमवणार। मी सुन्न झालो। माझ्या डोळ्यासमोर आली आवडीचा पदार्थ नाही म्हणून जेवणावरून उठून जाणारी मुले, शाळेचे कपडे बूट जरा जुने झाले की नव्याचा हट्ट धरणारी मुले, त्यांचे खस्ता खाणारे आईबाप, अभ्यास न करणारी मुले, नापास झाल्यावर पळून जाणारी मुले, महागड्या मोबाईल करता हट्ट धरणारी मुले। 5 मिनिटे शंकर मनसोक्त खेळला। शंकर, आता घरला केव्हा जाणार? संध्याकाळी। चाबूक लागतो का रे? ना जी, मी आवाज काढतो। रोज फिरायचा कंटाळा नाही येत? बाप हाणतो ना। चाबूक खरंच लागत नाही ना? अजी, बापाला लागणारा चाबूक मारता येतो। तेवढ्यात ढोलक्याचा आणि चाळांचा आवाज आला। शंकरचे बाल्य संपले, चेहऱ्यावर काळजी उमटली। पटकन मी त्याच्या हातावर पैसे ठेवले। त्याची नजर निर्विकार झाली, पाय नाचू लागले, फटाक आवाज काढून त्याने चाबूक ओढला। तोवर आईबाप हॉटेलसमोर पोचले। शंकरने बापाच्या हातात नोटा दिल्या। ढोलक्याच्या तालावर थिरकत शंकर पुढे निघाला। तर मंडळी, हा होता श्रीकृष्ण केळकर यांचा हरवलेलं बालपण हा लेख. तर याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: भासत नाही, तोंड काही धुवत नाही, तसेच घरकुल मांडीते, मांडता मांडता मोडीते, भात केला कच्चा झाला, वरण केलं पातळ झालं, पोळ्या केल्या करपून गेल्या, तूप सगळं सांडून गेलं, असे भुकेले राहून का थांबा करते गोड खाऊ, केळ्याचं शिक्रण करायला गेली, भरले दोन्ही हात आडाचं पाणी काढायला गेली, धुपकन पडली आत।
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे बालपण आणि काही आठवणी। विश्रांतीपूर्वी आपण श्रीकृष्ण केळकर यांचा हरवलेलं बालपण हा लेख ऐकला। आता यानंतर आपण श्रद्धा विंचुरे सिडनी ऑस्ट्रेलिया यांची बालपणीच्या आठवणींनी ओथंबलेली कविता ऐकूया। याचे शीर्षक आहे आठवतात ते बालपणातले दिवस। श्रद्धाजी लिहितात आठवतात ते बालपणातले दिवस आणि खूप छान वाटतं, मुसळधार पावसात पुन्हा पळत जावंसं वाटतं, पळून पळून पावसात चिंब भिजावंसं वाटतं, कागदाची नाव आणि डबक्यातलं डराव डराव पुन्हा साथ घालत असत, उगीच बगळ्या बगळ्या कवडी दे असं म्हणावंसं वाटतं, फुलपाखराच्या मागे उगाच धावत जावंसं वाटतं आणि तसंच चित्र अगदी बरोबर वहीत काढावंसं वाटतं। आठवतात ते बालपणातले दिवस आणि खूप छान वाटतं, नव्या कोऱ्या वहीत पुस्तकात पिंपळ पान पुन्हा पुन्हा शोधावंसं वाटतं, शाळेमध्ये वर्गात उगीच माझा पहिला नंबर पेढे खाऊ 100 उगाच आठवत असत, आणि अभ्यासाचं ते खोटं खोटं नाटक नेमकं अगदी कसं आठवत असत, थंडीच्या दिवसात अंगणात पेटवलेली शेकोटी आठवत असते, तो शेकोटीचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको वगैरे वगैरे ते गाणं नकळत गुणगुणावंसं वाटतं। संध्याकाळी दिवे लागणीला एका तालासुरात म्हटले जाणारे मनाचे श्लोक पाढे ती रामरक्षा गीतेचे 12वा आणि 15वा अध्याय आठवतात, आणि आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी हळूच डोकंवर काढून बघत असतात। एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या कृतीबद्दल बक्षीस शाबासकी किंवा शिक्षा का मिळाली हे आठवत असतं, आणि मन नकळत त्या प्रसंगावर शिक्का मोर्तब करत असतं। आठवतात ते बालपणातले दिवस आणि खूप छान वाटतं, बोरा चिंचा आवळे आमुन्यांचा वाटा मिळाल्यावर खजिना मिळाल्यासारखं वाटतं। आठवतात ते बालपणातले दिवस आणि खूप छान वाटतं, मैत्रिणीबरोबर सायकलवर डबल सीट फेरफटका मारला तरी जगप्रवास केल्यासारखं वाटत असतं, जीवश्च कंठश्च मैत्रिणीचं नाव किंवा इनिशियल्स उगाच गिरवाविषयी वाटतात, आणि त्याच मैत्रिणीशी भांडण झाल्यावर ती नावं काट मारून खोडाविषयी वाटतात, आणि हे सगळं आठवून आठवून पुन्हा खूप हसू येत असतं। देवा, तुला पण नाही रे कळायचं की बालपण काय चीज असतं। आठवतात ते बालपणातले दिवस आणि खूप छान वाटतं, दुपारच्या वेळात भातुकली खेळून स्वयंपाकघर आणि त्यावरचं राज्य जिंकल्यासारखं वाटतं, कैरी तिखट मीठ घालून केलेली आमटी आठवते, आणि छोट्या पोळपाटावर मुरमुरे चपटे करून केलेला भातही आठवतो, आईचीच एखादी साडी पळवून आणून गुपचूप नेसलेलीही आठवते, आणि सायकलवर टांग मारताना आणि गुपचूप झाडावर चढताना झालेली फजिती स्वतःचीच फिदी फिदी हसत राहते। आठवतात ते बालपणीतले दिवस आणि खूप छान वाटतं, 10, 20, 30, 40, 50, 100 ए रेडी का असं धप्पा दिल्यासारखं वाटतं, पळापळी लंगडी ठिकरी दगड का माती डब्बा एक्सप्रेस लपाछपी असं काही काही बरंच आठवत असतं, आणि हे आठवलं तरी हळूच गमतीने गाली हसू फुटत असतं। आठवतात ते बालपणातले दिवस आणि खूप छान वाटतं, खूप वर्षे मागे जाऊन आपण पुन्हा लहान होऊन जावंसं वाटतं, आणि आठवून आठवून पुन्हा आपण खूप खूप फ्रेश झाल्यासारखं वाटतं। तर मंडळी, ही होती श्रद्धा विंचुरे सिडनी ऑस्ट्रेलिया यांची बालपणीच्या आठवणींनी ओथंबलेली कविता। याबरोबरच आपण बालपण आणि काही आठवणी हा भाग येथेच संपन्न करत आहोत। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन भागात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: नमस्कार, आप एक अत्यंत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
2: करायचं।
1: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं।
3: लकडी की काठी, काठी पे घोडा,
1: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं। त्याच सोबत
4: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
1: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा।
2: पहला नशा, पहला खुमार
1: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: चल चल चल मेरे कम्प्युटर, चल चल चल मेरे कम्प्युटर. कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं. सुनिए पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।